0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 76 प्रथमं प्रार्थनां वदामः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणू धोनी 90.4 FM KLE गणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे सोमवार 27 जुलै 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. चांगले विचार, चांगली कृती आणि चांगली संगत यामुळेच जीवन सुंदर बनते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. पंजाब पोलीस स्टेशनवर बंदूकधाऱ्याने हल्ला केल्याने किमान 7 लोकांचं निधन तर अनेक जण जखमी झाले. लंडन येथे 30व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. दिवस होता आजचा. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी लावण्यात आली. एम करुणानिधी यांची सलग 7व्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे. बेलारूस देशाने स्वातंत्र्य घोषित केले. दिवस होता आजचा. कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी 18 तमिळ राजकीय कैद्यांची हत्या केली. तोही दिवस होता आजचा. टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेडरिक बॅटिंग आणि चार्ल्स वेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले. तेही आजच्याच दिवशी. 1857 उठाव झाला आणि 58 क्रांतिकारांनी 8 दिवस ब्रिटिश सैन्याच्या विरोधात लढा दिला. दिवस होता आजचा. मराठा साम्राज्यामध्ये थोरले माधवराव हे 4थे पेशवे बनले. तेही आजच्या दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. कृती सॅनन भारतीय अभिनेत्री यांचा जन्मदिवस. सॉकर वेल्वो भारतीय फुटबॉल खेळाडू यांचाही जन्म आजचा. राहुल बोस भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. जी एस बाली भारतीय वकील आणि राजकारणी यांचाही जन्म आजच आहे. पांडुरंग सुकात्मे भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. सम्राट आनंद ऋषीजी स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरु आचार्य यांचाही जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

मन शांत असेल तर जीवनातील प्रत्येक प्रसंग योग्य पद्धतीने हाताळता येतो. ईश्वरावर श्रद्धा आणि स्वतःवर विश्वास असेल तर कोणतेही संकट मोठे वाटत नाही. जीवनात समाधान हवे असेल तर अपेक्षांपेक्षा कृतज्ञता वाढवा. ईश्वराने दिलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. यासोबत आता वेळ झालेली आहे एक छानसं भक्तिगीत ऐकण्याची. तुम्ही ऐकत रहा वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधुनी 90.4 FM KLE कनसु आणि भक्तिमय सकाळ मध्यशाय. आजचं राशी भविष्य सांगणार आहे आणि सुरुवात मेष राशीपासून. आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात भागीदारी खूप फायदेशीर ठरेल. आज घरातील दैनंदिन कामे हाताळण्याची सुवर्ण संधी आहे. वृषभ रास. कौटुंबिक खर्चात वाढ झाल्यामुळे तुम्हाला आर्थिक तणाव जाणवू शकतो. विद्यार्थ्यांना शिकण्याच्या प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. मिथुन रास. जर तुम्ही व्यवसायात थोडी जोखीम घेत असाल तर मोठा नफा होण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामांच्या पलीकडे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. कर्क रास. आज तुमचे लक्ष व्यवसाय क्षेत्रातील नवीन योजनांवर केंद्रित असेल. तुम्हाला नोकरीत अधिकाऱ्यांचा देखील पूर्ण पाठिंबा मिळेल. सिंह रास. घाईघाईने कोणतेही काम करणे टाळा, अन्यथा समस्या वाढू शकतात. त्यामुळे आज प्रत्येक काम काळजीपूर्वक करा. कन्या रास. आज तुम्ही सर्व कामे परिश्रमपूर्वक कराल, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर नफ्याच्या संधी मिळतील. तुम्हाला कुटुंबात शांतता आणि स्थैर्य लाभेल. हे होतं साराशींचं भविष्य. तुम्ही एकत्र बनवतो 90.4 FM KLE कनसू.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केएल वेणुधुनी 90.4 एफएम वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता वेळ झाली पुढच्या सहा राशी ऐकण्याची, ज्यामध्ये तुळरास. नवीन संपर्क लाभदायक ठरतील, संयम आणि शांतता राखा. वृश्चिक रास, संयम ठेवल्यास अडचणी दूर होतील. धनुरास, प्रवासाचे योग दिसतायत. मकर रास, वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कुंभ, नवीन संकल्पनांना यश मिळेल. आणि शेवटची मीन रास, कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. बारा राशींचं भविष्य पण ऐकलेलं आहे आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. गणू 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून. स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, जेएनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ. मानसिक आरोग्य संदर्भात आज आपण पाहणार आहोत, मनस्थिती बदला परिस्थिती आपोआप बदलेल हे कसं होतं. विचार, भावना, वर्तन यांचा समतोल म्हणजे मानसिक आरोग्य. कोणतीही गोष्ट मेंदूनं धोका म्हणून रजिस्टर केली की शरीरात तणाव प्रतिक्रिया सुरू होते. धोका जितका तीव्र तितकी त्याची तणावजन्यता अधिक. हे जरी खरं असलं तरी कोणत्या गोष्टीमुळं किंवा घटनेमुळं कुणाला किती धोका वाटेल हे त्या व्यक्तीवर किंवा त्या व्यक्तीच्या त्याबाबतच्या विचारांवर अवलंबून असतं. म्हणजेच धोका जाणवण्याची कमी अधिक तीव्रता व्यक्तिगणिक वेगवेगळी असते आणि म्हणूनच भावना आणि वर्तनही बदलतं. हे समजून घेण्यासाठी आपण एक सत्य घटना लक्षात घेऊ. इंजिनिअरिंगचे 3 विद्यार्थी क्लासमेट्स नापास झाले. इयर बॅक म्हणजे 1 वर्ष फुकट जाण्याची वेळ आली. यापैकी विनयने आत्महत्या केली. विजयने इंजिनिअरिंगचं शिक्षण सोडलं आणि वडिलांची रेडीमेड कपड्याची शोरूम आणि बिझनेस होता तिथे तो काम करू लागला. विराजनं मात्र अभ्यास स्मरणशक्ती व परीक्षा तंत्रमंत्र शिकून घेतले आणि तो पुन्हा परीक्षेला बसला आणि पास झाला. त्यानंतर तो कधीही नापास झाला नाही. एमटेक करून त्यानं PhD ही पूर्ण केली. एका मल्टीनॅशनल कंपनीत आता तो भल्या मोठ्या पगारावर नोकरी करतो. विनय आणि विजय बद्दल त्यानंच आम्हाला सांगितलं. माणसाचं भावना आणि वर्तन जर घटनेमुळं घडत असेल तर इथे एकाच घटनेमुळं 3 वेगवेगळे परिणाम कसे काय झाले आणि ते का झाले याचं उत्तर असं की नापास झाल्यावर विनय, विजय आणि विराज यांनी त्या घटनेबद्दल जो विचार केला किंवा त्यांच्या ब्रेन प्रोग्रॅमिंगमुळं त्यांच्या मनात जे विचार आले ते वेगवेगळे होते. विनयने नापास झालो आता 1 वर्ष फुकट जाणार ही गोष्ट मनाला फारच लावून घेतली आणि त्याच्या आत्मप्रतिष्ठेला खूप मोठा धक्का बसला. आणि हा खूप मोठा धक्का आहे आत्मसन्मानाला असंही त्याला तीव्रतेनं वाटलं. हे तोंड कसं दाखवू आई वडिलांना असं वाटून इमोशनल हायजॅक झाला आणि त्यानं आत्महत्या केली. रिझल्ट लागल्यानंतर त्या भावुक क्षणी त्याच्या विचारात थोडासा बदल आणि भावनिक आधार, बौद्धिक मदत मिळू शकेल हा दिलासा त्याला नक्कीच वाचवू शकला असता. रिझल्ट लागल्यानंतर नापास झाल्यावर त्या भावुक क्षणी त्याच्या विचारात थोडासा बदल आणि भावनिक आधार, बौद्धिक मदत मिळू शकेल हा दिलासा समुपदेशन त्याला वाचवू शकलं असतं. विजयच्या बाबतीत वडिलांचा बिझनेस जॉईन करता येण्याची शक्यता आणि संधी होती म्हणून त्यानं तसं केलं. पण तरी निर्णय योग्य होता असं मात्र नाही म्हणता येणार. कारण तसं असतं तर ती संधी सदा सर्व काळ आणि इंजिनिअरिंग कोर्सला ऍडमिशन घेण्यापूर्वी उपलब्ध होतीच ना. शिवाय ती डिग्री मिळवण्यासाठी त्याने 2 वर्ष घालवलेली होती. डिग्री मिळवून त्याची प्रतिष्ठा आणि जीवनातील इतर व्यावसायिक व अर्थार्जनाच्या संधी निश्चित वाढणार होत्या. तरीही नापास झालो हा त्याला धोका वाटला, अत्यंत तीव्रपणे वाटला, आत्मविश्वास ढासळला. थोडे कष्ट आणि अभ्यास कौशल्य प्रशिक्षण समुपदेशन अशा मदतीमुळे आपण पुन्हा प्रयत्न करून पास होऊ शकतो ही आशाच हरपली आणि आपल्या शिक्षणाच्या बाबतीतला तरी आत्मविश्वास हरवून आणि आपला शिक्षणाच्या बाबतीतला तरी आत्मविश्वास घालवून हरवून एक न्यूनगंड मनात घेऊन त्यानं बिझनेस जॉईन केला. नाईलाजानं उपाय, क्षमता, इलाज असताना, म्हणजे मी नापास झालो, कोर्स कम्प्लीट करणं, पास होऊन डिग्री मिळवणं हे मला झेपणार नाही, ते मला शक्यच नाही असे विचार त्याच्या मनात आले जे अविवेकी आणि आत्मघातकी होते. इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन त्यानंतर MBA म्हणजे बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री घेऊन त्यानं आई वडिलांचा बिझनेस अधिक वाढवणं किंवा तशा प्रकारच्या बिझनेसमध्ये सुरुवातीला नोकरी करून थोडा अनुभव घेऊन नंतर तो बिझनेस जॉईन केला असता तर त्या व्यवसायातही तो अधिक यशस्वी झाला होता. आता विराजच्या मनात काय घडलं हे पाहू. मी नापास झालो वाईट झालं, आपण पुरेसे प्रयत्न कष्ट केले नाहीत, लाज वाटतेय, शरम वाटतेय, काय करूया, कुणाची मदत घेऊया का, कुठेतरी काही चुकतंय, योग्य दिशेनं प्रयत्न व्हायला हवेत आणि त्यानं खरोखरच अभ्यास स्मरण शक्ती आणि परीक्षा यांचे तंत्र मंत्र आमच्याकडून शिकून घेतले. आम्ही त्याला हेही समजावलं की अनेक विद्यार्थी नापास होतात आणि असं होणारा तू काही एकमेव नव्हेस. चूक झालीये खरंय, पण ती तुला सुधाराविषयी वाटते हीच खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. नापास होण्याचा तू स्वीकार कर, म्हणजे स्वतःची चूक आणि परिस्थिती बिन तक्रार मान्य कर, तरच उपायाला लागशील. आजपर्यंत अनेक विषयात पासही झालायस, याबद्दल स्वतःच्या क्षमतेबद्दल विश्वास आणि कृतज्ञता असू दे, तरच तू काही विषयात नापास झालास याबद्दल नकारात्मक आणि अविवेकी भावनांनी स्वतःला छळणार नाहीस आणि शरीरात तणाव प्रतिक्रिया होऊ देणार नाहीस. उलट अभ्यासाचे नवीन तंत्र मंत्र वापरून मी नक्की पास होईन असा विश्वास बाळग, म्हणजे परीक्षा हा धोका वाटून ताण येणार नाही. काही विषयात नापास झालास तरी हरकत नाही, जीवनात नापास होऊ नकोस. एखादं वर्ष फुकट गेलं तरी बिघडत नाही, आयुष्य फुकट घालवू नकोस. हे त्याला मनोमन पटलं आणि नापास झालो त्यामुळेच अभ्यासाची तंत्रमंत्र शिकून घेण्याची इच्छा झाली, ही विकासाची संधी त्यानं मानली आणि तो पुढेही खूप शिकला, त्यानं डॉक्टरेट मिळवली. एकंदरीत एखाद्या गोष्टीचा ताण येणं, धोका कमी अधिक वाटणं हे केवळ त्या घटनेवर अवलंबून नसतं, तर त्याबद्दल आपण जे विचार करतो त्यानुसार भावना किंवा वर्तन घडतं. यासाठी स्वतःचं ब्रेन प्रोग्रॅमिंग आणि विचार सकारात्मक ठेवा, विचारांवर लक्ष ठेवा, लक्ष ठेवण्याचं लक्षात ठेवा. नकारात्मक विचार आलेच मनात तर ते लगेच उलट करा, म्हणजे सकारात्मक करा. यामुळे धोका वाटणारच नाही किंवा त्याची तीव्रता तरी निश्चित कमी होईल, ताणतणावही टळतील. आणि हे तुम्हाला विचार सकारात्मक करणं जमत नसेल तर मानसोपचार तज्ञाची किंवा मानसशास्त्रज्ञाची जरूर मदत घ्या. कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी किंवा रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी, याला CBT RBT असं म्हणतात, यांनी विवेकी विचारांचं रोपण तुमच्या मनात करता येतं. तुमचं ब्रेन प्रोग्रॅमिंग अशा प्रकारच्या समुपदेशनामुळे बदलतं आणि एकदा का हे बदललं की कोणताही धोका समोर आला तरी सुद्धा त्याचा तितका ताण तुम्ही घेणार नाही, त्या ताणाची तीव्रता निश्चित कमी असेल आणि त्याचा स्वीकार करून तुम्ही त्याच्यावर उपाय शोधायला लागाल. माणसाचं व्यक्तिमत्व हे वाहनांच्या चाकांना बसवलेल्या स्प्रिंग किंवा सस्पेन्शन सारखं असतं. ही स्प्रिंग सशक्त असेल तर रस्त्यावर खड्डे असले तरी धक्के जाणवत नाहीत. तसंच घटना तणावजन्य असली तरी सशक्त व्यक्तिमत्व, विवेकनिष्ठ विचार आणि सकारात्मक ब्रेन प्रोग्रॅमिंगमुळं धोका जाणवत नाही आणि ताणही येत नाही. म्हणूनच संवाद साधा, मानसशास्त्राची मदत घ्या, मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलेल. लक्षात ठेवा, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 24733777, एक्सटेन्शन 1530.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणू थोणी 90.4 FM KLE कनसू आणि KLE कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत सुरेखा शिवानंद पुजार यांना, ज्या बैलहोंगल तालुक्यातील मेट्याळ गावातील एक प्रोग्रेसिव्ह फार्मर आहेत. शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या आणि स्वतःच्या निवृत्तीनंतर त्यांनी शेतीकडे लक्ष दिलं आणि सध्या त्या ड्रॅगन फ्रुट्सची शेती करतायत. तेव्हा खूप चांगली अशी शेती त्यांनी केलेली आहे, जवळपास 1 एकर मध्ये त्यांनी ही शेती केलेली आहे. तेव्हा त्याच्याबद्दलचा प्रवास आपण आजच्या भागामध्ये ऐकणार आहोत. तुम्ही ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू. आज आपण एका गावामध्ये एका शेतावरती आहोत आणि त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे. याबद्दल आपण त्यांच्याशी बोलून अधिकची माहिती घेणार आहोत. मॅडम, तुमचं नाव?
1: माझे नाव सुरेखा शिवानंद पुजार.
0: ही जी शेती तुम्ही केलीत ती कधीपासून याची सुरुवात झाली आणि मुळात तुमच्या डोक्यात ही आयडिया आली कशी?
1: मला अगोदरपासून काहीतरी एक फळांचा बगीचा करायचं इच्छा होते. रिटायर झाल्यानंतर टाइमपास कसं करणार म्हणून विचार करून युट्यूब मध्ये बघत असताना हे ड्रॅगन फळांचं भाग बघितलो आणि ते सारखं बघून बघून करायचंच मन ठरून मी हे केलो. मी 21 मार्च मध्ये रिटायरमेंट झालो. 6 महिने हेच सगळ्याकडे हे बघत बघत एकदा हावेरी मध्ये जाऊन बघितलो एक भाग, नंतर आणि बघूया म्हणून बराडला जाऊन तिथं बघितल्यानंतर मला करायचंच म्हणून ठरून मला हे रोपांचं ऍड्रेस देऊन आलो. मी 1 एकर 10 गुंठेच भाग केलेला आहे. आता मार्च 13 ला केलो, 2 वर्ष झाले. आता 24 मार्चला 2 वर्ष झाले. ते 18 महिन्याला फळ यायला सुरुवात केले. ह्या वर्षी जरा जास्त झाले. ते 3 वर्षानंतर फार फळ येतात म्हणून सांगितले. आम्हाला पण आता असं वाटते की हे छान फळ येते म्हणून.
0: हा, 2 वर्ष 3 महिने झाले हे लावून. मग हे तुम्ही बियाणं रोवलं होतं की डायरेक्ट म्हणजे थोडीशी छोटी अशी रोपं आणली होती?
1: छोटी रोपं आणले होते. बिया मधून पण काढतात म्हणे ते वेळ होते म्हणून मी 3 महिन्यात दिले. त्याने ऑर्डर देऊन आले होतं ते रोप दिले.
0: अच्छा, मग युट्यूबवर बघून ही कल्पना तुम्हाला आली असं तुम्ही म्हटलात. अर्थात आता इंटरनेटचा उपयोग कोण कसं करते त्याच्यावरती खूप सारं डिपेंड असते, पण तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे इंटरनेटचा वापर केलात. पण तरी सुद्धा ड्रॅगन फ्रूट हे काय आपलं भारतीय फळ नव्हे कदाचित, पण ड्रॅगन फ्रूट आपल्या इथं येईल की नाही किंवा त्याला कशी जमीन पाहिजे तो सगळा अभ्यास करणं आणि मग ह्याच्यामध्ये उतरणं, मग ती सगळी जी पूर्वतयारी असते ती कशा पद्धतीनं केलात?
1: मॅडम, काय झालंय, माझा मुलगा एकदा ते युट्यूब मध्ये बघून मला एक व्हिडिओ पाठवला. ते बघितल्यानंतर मला डोक्यात आले, आमचं मिस्टर रागवत होते, मी रात्री त्यांनी झोपल्यानंतर बघत होते. बघून काय झालंय, मी वाट काय तरी असू दे, ते होऊ दे न होऊ दे बघायचंच म्हणून मन ठरवून सुरुवात केले काम. आणि करताना खूप हे झाले का म्हटलं, नवीन म्हटल्यानंतर मला पण त्याच्याबद्दल काय हे नव्हतं, आयडिया नव्हतं. तरी पण त्याने बघितलं तेवढंच मी नंतर मीच विचार करून त्यांना सांगून करून घेतले.
0: मग ही रोप जी आहेत ती तुम्हाला कुठं मिळाली, त्याची इन्क्वायरी कशी केलात तुम्ही आणि त्याच्यासोबत म्हणजे अनेक लोकांचा गायडन्सही तुम्हाला मिळाला असेल तर आणि मग नंतर तुम्ही पुढे गेला असाल तर त्या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही फॉलोअप घेतलात?
1: मॅडम, ते रोप त्यांनी सांगितले मला, तुम्ही काय काळजी करू नका मॅडम, आम्ही 2 वर्षपर्यंत तुम्हाला माहिती देत असतो म्हटले. खरं रोप घेतल्यानंतर त्यांनी बिझी असताना त्यांचं एवढं आम्हाला हे मार्गदर्शन मिळालं नाही. नंतर मी काय केले, युट्यूबवर बघून आणि नंतर आमचं एरियाचं अग्रिकल्चर ऑफिसर आहे ना, त्याने एकदा अचानक त्याने व्हिजिट दिले. ते जात असताना काय हे बघून मग त्यांनी आम्हाला त्यांचा खूप आम्हाला सहकार मिळाले. नंतर आता DD सर आहे ना, महांतेश मुरगुड सर, त्याने फार खूप आम्हाला हे सावयवाची कसं करायचं ते मार्गदर्शन दिले. ते त्यांनी सांगितले मला बेळगावमध्ये हे तिथं तुम्ही जाऊन सुमनांजली मॅडम म्हणून आहे त्यांचं नाव पण सांगितले, त्यांना फोन करून सांगितले. नंतर असं मिळून मला ते जरा ह्याला कसं आम्ही फर्टिलायझर वापरायचं, काय केलं तर कसं होते, आणि इथं काय होते मॅडम हे खतामध्ये असतात की एक हे नंतर डोंडे हुळा म्हणतात त्याला. आता एक रोप दाखवते तुम्हाला, ते आत मुळ खातात. नंतर मला आणि युट्यूब मध्ये बघितलो त्याला काय करायचं म्हणून, त्याला काय म्हणतात मेटारिझम म्हणून हे ते पण सावयव ते घातल्यानंतर ते बरोबर झाले. आता सावयवच मला काय आता रासायन करायचं नाही, सावयव केले तर आमचं चांगलं होते म्हणून आता हा आता हे पण केले बघूया म्हणून. काय ते कळी ठेवल्यावर 7 दिवसानंतर ते घालायचं, एक एक ह्याला एक एक लिटर घालायचं, एक एक आंबाईन असं करून एवढं पर्यंत आलो 2 वर्ष. ते केल्यानंतर ते 3 वेळा अग्रिकल्चर ऑफिसर व्हिजिट दिले आणि फ्रुट्स आमचं हे 24 इसवी मध्ये हे केले ना मला पुष्प प्रदर्शन मध्ये फर्स्ट आले आणि प्रोग्रेसिव्ह फार्मर म्हणून पण त्याने आम्हाला सन्मान केले.
0: बरोबर, म्हणजे 2 वर्ष 3 महिने 3 महिन्याचं आता पीक आहे तुमचं किंवा ही जी झाडं लावलेली आहेत ती आहेत. मग फुल असं फेज मध्ये ही फळं देण्याला स्टार्ट होणं किंवा आपल्याला जे अपेक्षित आहे त्याच्यामधून प्रॉफिट ते मिळणं त्याला कधी सुरुवात होते?
1: मॅडम त्यांनी काय म्हटले 18 मंथ्सला थोडं थोडं येत जाते आणि 2 वर्षानंतर थोडं येते, आमचं अर्धा खर्च पण येत नाही म्हटले होतं असंच आहे. 3 वर्षापासून आमचं पैसे येते, आम्ही गाठलेले पैसे 3 वर्षामध्ये येते, 4 वर्षानंतर आम्हाला प्रॉफिट असं वाटते मला. त्यांनी पण असंच सांगितले होतं.
0: अच्छा,
1: ओके मॅडम.
0: मग आता हे जे प्लांटेशन तुम्ही केलंय त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं हवामान अगदी म्हणजे योग्य आहे याला?
1: मॅडम फार थंड पण नको ह्याला, फार ऊन पण नको, समशीतोष्ण म्हणतो की असं हवामान पाहिजे. आणि माती पण लाल माती असते ना, खडक खडक आणि लाल कडी असते ना, त्या भूमीला चांगलं येते म्हटलं ना. फर्स्ट मला काय तेच वाटले आमचं जमीन तसं आहे मग येते म्हणून मी हे करूनच हे केलं.
0: आणि मग पाणी कसं लागतंय?
1: पाणी 4 दिवसानं आम्ही 4 तास सोडतो, जास्त नको म्हणतात तरी पण 4 दिवसाला तरी पाहिजे, 4 तास त्या 4 तास सोडतो. आणि उन्हामध्ये 8 दिवसाला सोडायचो, उन्हामध्ये जास्त सोडले तर हे होते म्हणे हा. आणि पुढं एप्रिल मे मध्ये हे काय म्हणतात मग्गीला कळी येते ना, कळी येते ते ट्रेस व्हायला पाहिजे म्हणे पानं. पाणी जास्त असले तर उत्पन्न जास्त येत नाही, ते पाणी टच होऊन हे चिपटासारखं व्हायला पाहिजे म्हणे, नंतर फुल कळी फार पडतंय म्हटल्यानंतर थोडं थोडं पाणी कमी करायचं तेव्हा. आणि उन्हामध्ये ज्याला सनबर्न येते ते सनबर्नला आम्ही जानेवारीपासूनच तयार करून घ्यायला पाहिजे, नाहीतर फार 35 डिग्री पर्यंत चालते. या वर्षी 36-37 झाले ना, जास्त येलो झाले तेच प्रॉब्लेम, अगोदर आम्ही तयार करून घ्यायला पाहिजे नाहीतर पानं वेस्ट होतात. पानं वेस्ट गेले की आम्हाला उत्पन्न जास्त येत नाही, फळ येत नाही, त्यासाठी ते अगोदर आम्ही सनबर्न व्हायचं नको म्हणून ते आम्ही कॅव्हलिन म्हणून एक मिळते व्हाईट कलरचं ते लावले तर चालते आणि चुना लावले तर पण चालते.
0: म्हणजे ते झाडाला लावायचं?
1: झाडाला लावायचं, ब्रश ना आम्ही लावून घ्यायचो घरी लावून. होय होय म्हणून असं केलो, 3 वेळा केलो, एकदा लावलो आणि पाऊस आले.
0: अरे बापरे, मग ते सगळं धुवून गेला.
1: हो, आणि एकदा लावले आणि पाऊस आले.
0: अरे रे,
1: असं होते ते जानेवारी पासून आम्ही केले तर जे जास्त होत नाही आम्हाला एवढं ते हे आलं नाही म्हणताना आम्ही मार्च मध्ये करायचं म्हणून ठेवलं ना ते आम्हाला जरा जास्त हे झाले, पानं जास्त येलो झाले होते. आता तुम्हाला दिसत नाही सगळं आणि पाऊस पडले की नाही चेंज होते आणि ग्रीन येते.
0: मग तुम्ही तुमच्या शेताची तयारी करण्याआधी किंवा ही रोपं लावण्याआधी किंवा रोपं लावून झाल्यानंतर इतरही कुणी शेतकऱ्यांनी असं काही प्रयोग केला असेल तर त्यांच्या शेतावरती जाऊन वगैरे त्यांच्याकडून काही माहिती घेतलीत?
1: हा मॅडम, काय बैलंगलच एक इंजिनियर आहे ते महेश लिंबेनर म्हणून, तो पण आल येऊन बघून नंतर ते पण केले. आता आणि इथं बिदरगड्डी म्हणून एक गाव आहे, त्याने पण केले आम्ही केल्यानंतर बघून, आणि बुडरकट्टीमध्ये एक केले आम्ही केल्यानंतर बघून, त्याने पण सर आहे त्याने पण केले म्हणून. आता काय होते, तुम्ही काय करता, तुम्ही काय करणार, असं विचार
0: डिस्कशन
1: होऊन आम्ही सुधारण करून घ्यायला येते. आणि हे पण चांगलं आहे म्हणून, आमचं कृषी इलाके आहे ना, त्याने वरचे वर 6 महिने 3 महिने ते व्हिजिट देतात आणि त्याने पण आम्हाला मार्गदर्शन देतात. तेच मला अगदी हे झाले, खुश झाले. काय म्हटलं तर, एकदम आम्ही नवीन असताना काय करावं, नवीन केल्यानंतर शिवाय देणारच काहीतरी नाव ठेवणारच असतात. हा, त्याच्यामध्ये हे झाल्यानंतर मला आता अगदी हे काय म्हणतात तुम्ही, मनाला अगदी खुशी येते. का म्हटलं तर, आम्ही केले पैसा पेक्षा मनाला शांती समाधान मिळते बघा.
0: खरंच ना, म्हणजे कुठलाही नवीन प्रयोग करत असताना सगळ्या गोष्टींची मनाची तयारी करून आपण त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे, आणि ते करत असताना म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी आपण तयारही राहिलं पाहिजे, कारण हे कसं येतंय काय होतंय ते आपल्यालाही माहिती नसतंय, काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता असतेच त्याच्यामध्ये, आणि लोकांचं बोलणं ऐकून घ्यायला पाहिजे. ती सगळी तयारी करूनच आपल्याला याच्यामध्ये उतरावं लागतं, आणि तो तुम्ही तेवढं मोठं धाडस तुम्ही केलं आणि त्याचं फळ तुम्हाला आता मिळालं, अर्थात त्याच्या या गोष्टीसाठी 2 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागली, पण अजूनही तुमची परीक्षा सुरूच आहे मला वाटतंय. कारण अजूनही ज्या पद्धतीनं तुम्हाला अपेक्षित आहे त्याची अजून सुरुवात झालेली नाहीये, पण ती हळूहळू नक्कीच त्या प्रगतीपथावर आहे. जे आम्ही आता शेत बघतोय ते बघून आम्हालाही वाटतंय की नक्कीच त्याची सुरुवात आता होईल लवकरच. सो आता एवढं सगळं तुम्ही केलात, एवढं मोठं धाडस तुम्ही केलं, मग या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कुणाकुणाची साथ मिळाली?
1: मॅडम, आमचं मिस्टर पण त्यांचं नाव नाही सीत, त्यांनी कशाला पाहिजे म्हटलं अगोदर, आता त्यांना पण अगदी आनंद आहे, ते त्यांनी साथ दिले. आणि आमचं मुलं, दोन्ही मुलं पण सून पण ते अग्रीमध्ये आहे ना, ते पण वरचेवर विचारत असते, त्यांनी पण आम्हाला सगळ्यांनी साथ दिले. आमचं शेतकरी करणारे ते लोक पण, ते आता इथं आल्यानंतर सगळ्यांचं ओळख झालं ना. आम्ही पण गावामध्ये राहत होते केव्हा, त्याने 6 महिन्यामध्ये एकदा येत होते, आता इथं आल्यानंतर सगळे गावांचंच ओळख झाले आता. ते एक आनंद होते ते, आणि सगळ्यांनी आणि कामं करायला लोक पण पाहिजे. हा, आमचं आणि त्यांचं हे असतानाच काम चांगले होते, आम्ही एकटे काय करणारे होते, सगळ्यांचं सहकार असले तर हे शेतकरी. हा, गडी लोक पण पाहिजे, त्यांनी पण येतात मॅडम अगदी.

0: किती किती दिवसांनी आपण कुठलं खत वापरलं पाहिजे किंवा कुठली फवारणी केली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन मिळतं आणि तुम्ही ते कसं करता?
1: मॅडम, स्वतः पण युट्यूब वगैरे करून बघितलं हे केलं आणि आता महेश रासापनावर पण सर एक अग्रीच आहे, त्यांनी इथं सगळा प्लॉट व्हिजिट करतात. आता त्यांनी पण व्हिजिट देऊन त्यांचं मार्गदर्शन पण घेतो आणि फ्युचर बैठक म्हणून हे ते सेंद्रिय खताचे ते पण व्हिजिट देतात ना, त्यांनी पण मेट्रायझम सगळं त्यांच्याकडे मिळते. त्यांचं सगळ्यांचा सहकार घेऊन मी आता करत आहे. आणि हे खूप म्हणजे ड्रॅगनचं फळांचं वैशिष्ट्य म्हणजे डेंगूला बिळी पेशे कमी होतात ना, एक दिवसातच वाढ होते हे फळं खाले तर, आणि रोग निरोधक शक्ती जास्त होते आणि कॅन्सर पेशी पण हे होतात म्हणे लॉस होतात हे केले तर, म्हणजे कंट्रोलमध्ये राहते. हा, बीपी शुगरवाल्यांना तरी अगदी चांगलं आहे, बीपी लोकांना सगळ्या हे रोगांना हे रामबाण म्हटलं तर पण हरकत नाही असं आहे फ्रुटच. खुशी आहे.
0: बरोबर, कोरोना आल्यानंतर बरीच अशी फळं आपल्याला माहिती झालीत की ज्याचे गुणधर्म एवढे चांगले आहेत आणि आपल्या मार्केटमध्ये म्हणजे इथल्या लोकल मार्केटमध्ये ही सगळी फळं आपल्याला अवेलेबल असतात आणि ते आपण खातो. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हटलात की ड्रॅगन फ्रूटमध्ये अनेक जाती आहेत, तर त्या किती आहेत आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये किती जातींचा प्रयोग केलाय?
1: मॅडम, विचार केल्यानंतर 150 तराचे झाड आहे म्हणे ड्रॅगनचं. आम्ही दोन तराचे लावलं, एक पिंक म्हणून एक जम्बू रेड, असं दोनच आम्ही बघूया म्हणून लावलो. टोटल 2900 रुपये. हा, 1 acre आणि 10 गुंठेच शेत आहे. त्याच्यामध्ये 726 फूल आहे आणि एक कांब्याला 4 लोप लावायचं. आणि वर रिंग, त्याच्यामध्ये 2 सिस्टीम आहे, एक हे पोल आणि रिंग आणि एक ट्रॅली सिस्टीम म्हणून. ट्रॅली ह्याच्यामध्ये काय होते फार म्हणजे आम्ही आता 3000 रुपये असले तर त्याला 6000 उत्पन्न जास्त मिळते. ह्याच्या एवढंच शेतीमध्ये उत्पन्न जास्त मिळते म्हणून आता जास्त लोक ते पण करायला लागले. खर्च जरा जास्त येते, ह्याच्यापेक्षा जास्त येते म्हणे. ते बैलंगलचं महेश लिंब्यानवर म्हणून आहे ना, तो ट्रॅली सिस्टीम केली, ते 6000 हे केले म्हणे रुपये.
0: मग ही सगळी रोप तुम्ही लावलात आता आणि या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती पण तुम्ही त्याचाही अभ्यास केलात. ह्या ज्या दोन जाती तुम्ही सांगितल्या त्याचे गुणधर्म किंवा त्याचे जे खाल्यामुळे जे आपल्याला बेनिफिट्स मिळणार आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत की एक सेमच आहेत?
1: हा, ड्रॅगन फ्रूटच हे बेनिफिट सेमच, ते कलर एक व्हाईट मिळते, आता रेड मिळायला लागले आणि ब्लॅक पण आहे म्हणे. ब्लॅक कलरच पण हे ड्रॅगन फ्रूट्स आहे म्हणे. आमचं काय पिंक आहे, स्वीट आहे ते, व्हाईट थोडं जास्त स्वीट आणि नसते, आंबट आणि सप्पग असते ते व्हाईटच. म्हणताना आता अगोदर व्हिएटनाम येत होतं ना तेव्हा कात होतं, आता हे रेड आल्यानंतर सगळं ते व्हाईट कमी केलेत. हा, सेम गुणधर्म सेम असते.
0: कोरोना आल्यापासून म्हणा म्हणजे बरीच लोक आपल्या गावावरती परत आले, काही जणांचे जॉब गेले, त्याच्यामुळे मग शेतीकडे वळायला लागलीत लोक. मग असं जे युथ जनरेशन आता काही शेती करण्याच्या मार्गावरती असेल, कारण असं काहीतरी नवीन प्रयोग केल्यानंतरच त्याच्यातून आपल्याला जरा उत्पन्न जास्त मिळू शकतं. आपली जी पारंपरिक शेती आहे म्हणजे एकच पीक घेणं, वर्षानुवर्ष तेच पीक घेणं, त्या ज्या सगळ्या पद्धती आहेत त्या थोड्या बदलल्या पाहिजेत असं आपण सगळीकडून ऐकतो. आणि असा काहीतरी नवीन प्रयोग जर करणारे काही युवक असतील, युवा शेतकरी असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: मॅडम, खरं म्हणते तर आम्ही अगोदर आम्ही बरे सोयाबीन ऊस तेवढंच म्हणून त्याच्यामध्ये काही लाभ नाही, तरी पण त्यांनी काय म्हणतात हेच आम्हाला चांगलं म्हणतात. खरे आताच मुलं काय करायला पाहिजे युवा पिढीने, ते नवीन काय धैर्य घेऊन आम्ही पुढं पाऊल टाकायलाच पाहिजे. पुढं पाऊल टाकले तर आम्हाला केव्हा पण अयशस मिळणारच नाही, यशस मिळते. हे उदाहरण मी बघूया म्हणून आम्ही नवीनच केलो, तरी पण 1 वर्षामध्ये आम्हाला कळालं ह्याच्यामध्ये आम्हाला प्रॉफिट मिळते म्हणून करायलाच काय हरकत नाही. हे नवीन काहीतरी आम्ही करायलाच पाहिजे. हा मॅडम, आता आम्हाला धोक्यात आहे ते 1 acre तरी.

0: काय मिश्र कृषी म्हणतात की अरण्य कृषी. ते केले तर पण एवढं हे मिळते म्हणे, त्याला गोबर नाही काय काही काम नाही, फक्त झाड लावायचं त्याने व्यवस्थित रोप हे करून घ्यायचं. 3 वर्षानंतर आम्हाला काही हे नसताना हे कसा काढायचं नाही काय नाही, तेच गोबर होते. अरण्यामध्ये कसे होते ना ते असं होते. असं काय तरी आताच्या युवा पिढीने करायलाच पाहिजे हे मी सगळ्यांना सांगता इच्छितो.
1: अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्याकडे खूप कमी जमीन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा नवीन काहीतरी प्रयोग करून खूप चांगलं उत्पन्न घेतलंय. आधुनिक शेतीचा उपयोग त्यांनी करून घेतलेला आहे आणि तसा उपयोग करून घेऊन मग त्यांचं उत्पन्न वाढल्यावर त्यांच्याही मनाला जरा समाधान वाटतंय. पण जी अशी पूर्वीपासून चालत आलेली लोक आहेत त्यांचं जरा असं माइंडसेट झालेलं असतं आणि ते बदलणं जरा कठीण जातंय आणि अशा वेळी मग सगळा गोंधळ होतो त्यांचाही. पण त्यांनी जरा स्वतःला युवा पिढीच्या ह्याच्यानुसार मतानुसार किंवा बदलत्या काळानुसार स्वतःलाही जरासं बदललं पाहिजे. तुम्ही जसं सांगितलं की म्हणजे खडकाळ अशी थोडीफार जमीन असली तर त्याच्यामध्ये हे पीक चांगलं येऊ शकतं, पाण्याचाही प्रमाण कमी असतं म्हणजे जास्त पाणी लागत नाही, हवामानही योग्य ते आहे जे आपल्या बेळगाव किंवा आसपासच्या भागामध्ये जे योग्य हवामान आहे ते याला सुटेबल आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही याच्यामध्ये उतरलात आणि खूप चांगला असा आता तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतोय. तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सांगितलं की अरण्य कृषी ही एक नवीन संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय. मग हे जे आता रोप तुम्ही लावलेलं आहात ते रोप आपण म्हणजे एकच लावायचं की त्याच्या सोबत आपण आणखीन कुठलं तरी क्रॉप घेऊ शकतो?
0: हे अंतर कृषी म्हणून करायला पाहिजे मॅडम. ते एकच ह्याच्यामध्ये आम्ही हेच विचार करूनच हे ड्रॅगन मध्ये आम्ही महागणी आफ्रिकन महागणी म्हणून लावलेलं आहे. ते 15 वर्षाला येते म्हणे कटिंग. एक गणपुटला 2000 आता आहे म्हणे. 1 कोटीचं होते म्हणे. 2 कोटी असेल तर 1 कोटी तरी होणारच 15 वर्षानंतर असा विचार.

0: खर्च झाले म्हणताना 20 पर्यंत झाले. सगळ्या 3 वर्ष झाले, 2 वर्ष कम्प्लीट झाले. खरे ते होते असेल तरी पण खर्च येते मॅडम, 10 लाख तरी येते. हा आम्हाला जास्त माहित नाही म्हणून ते कंपाऊंड करायला जास्त आले, तरी पण खर्च येते. ते खर्च येते का म्हटलं तर एकदा लावले तर 25 वर्ष येते, वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणताना ते काय झाले तर पण काय हे नाही.
1: या रोपाचं आयुष्य किती आहे?
0: तेच मॅडम, 25 इयर्स, 30 इयर्स आहे म्हणे तरी 25 इयर्स, 20 वर्ष पण आले तर काय होते. हा 20 लाख केले तर वर्षाला 1 लाख खर्च झाले सर आम्ही धरले तर. आम्हाला 2-5 वर्षामध्ये सगळं येते की 1 वर्षाला 10 लाख आले तर पण 6 लाख, 1 एकराला 6 लाख कुठलं ह्याच्यामध्ये मिळते? मिळत नाही, लाभ तरी आहे.
1: थँक्यू सो मच मॅडम, आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि ही जी ड्रॅगन फ्रूटची जी शेती तुम्ही केलाय खूप सुंदर आले, आल्यानंतर अगदी खूप छान असं समाधान वाटतं मनाला. थँक्यू सो मच आम्हाला एवढा वेळ दिलात आणि एवढी सगळी माहिती आमच्यासोबत शेअर केली त्याबद्दल.
0: मॅडम तुम्ही पण तिथून इथपर्यंत येऊन आम्हाला पण खूप आनंद झाले, तुम्हाला हृदयपूर्वक धन्यवाद देतो. का म्हटलं तर काहीतरी आम्ही केल्यानंतर कोणतरी चांगलं म्हटल्यानंतर काहीतरी एक मनाला हे होते, ते अनेक शक्ती येते पुढचं काम अनेक करायला आम्हाला प्रोत्साहन येते. त्यासाठी तुम्हाला तुमचं सर्व मंडळींना मी मनापूर्वक आमचं मिश्रांच्या तर्फे पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो.
1: हा होता आजचा केली कृषी मित्र हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण सुरेखा शिवानंद पुजार यांना ऐकलं. बैलहोंगल तालुक्यातील मेट्याळ गावच्या त्या रहिवाशी आहेत आणि शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या. निवृत्तीनंतर त्यांनी शेती करायला सुरुवात केली. ड्रॅगन फ्रूट्स जे सध्या आपल्याला जिकडे तिकडे हे फ्रूट पाहायला मिळतं त्याचे अनेक फायदे आहेत, त्याचे गुणधर्म अतिशय चांगले आहेत, तब्येतीसाठी चांगलं आहे ते. या फळाची त्यांनी शेती केलेली आहे आणि त्याबद्दलचीच अधिकची माहिती आपण आजच्या भागात ऐकली. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनुष्य पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकता वेणुधुनी 90.4 KLE खनसू आणि आजच्या पाहुणे या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण भेटणार आहोत आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक रामचंद्र पवार यांना. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ज्युनियर एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप चुनबुरी थायलंड इथे एक कॉम्पिटिशन झालं 9 जुलै ते 13 जुलै या दरम्यान, आणि त्यामध्ये भारताने 1 सुवर्णपदक आणि 4 ब्रॉन्झ पदक मिळवून सेकंड रनरअप झालेले आहेत. आणि या टीमचे ते प्रशिक्षक आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या ऑगस्टमध्ये म्हणजेच 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्टच्या दरम्यान ज्युनियर जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी सुद्धा त्यांच्या टीमची निवड झालेली आहे. आणि या स्पर्धा युरोपमध्ये इस्टोनिया या देशात होणार आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद. थँक्यू.
0: नुकत्याच ज्या स्पर्धा झाल्या 9 तारखेला 9 ते 13 दरम्यान, ज्यामध्ये भारताला 1 सुवर्णपदक 4 ब्रॉन्झ पदक मिळाले, ज्युनियर एशियन रेसलिंग चॅम्पियनशिपची झाली, तर त्याची सुरुवात तुमची कधीपासून झाली आणि कसा होता तिथपर्यंतचा प्रवास तुमचा?
1: जो राष्ट्रीय संघ निवडला जातो त्याच्या अगोदर राष्ट्रीय स्पर्धातून प्रत्येक 10 वेट कॅटेगरी असतात, त्या प्रत्येक गटातून 4-4 खेळाडू निवडले जातात.
0: बरं.
1: म्हणजे गोल्ड, सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ.
0: ओके.
1: त्यांचा प्रिपरेशन म्हणजे कॅम्प लावला जातो, लखनौ एसटीसी साईमध्ये कॅम्प लावला जातो. 2 जूनपासून तो कॅम्प चालू होता. त्या कॅम्पमध्ये त्यानंतर सिलेक्शन ट्रायल घेतली जाते आणि त्या प्रत्येक गटातील जे सिलेक्टिव्ह 4 खेळाडू असतात त्यांचे त्यातून एक सिलेक्टिव्ह जे फर्स्ट रँकिंग असते त्यांचे सिलेक्शन वर्ल्ड म्हणजे जागतिक स्पर्धेसाठी किंवा एशियन चॅम्पियनशिपसाठी केली जाते. अशा पद्धतीनं प्रत्येक गटातून एक म्हणजे 10 मुली तिथून सिलेक्शन केलेल्या. आणि त्या स्पर्धा खरोखरच आम्हाला एक देशासाठी एक नावलौकिक मिळवून देण्यासाठी एक संधी म्हणूनच आम्हाला असते. त्याच्यामुळे त्याचं प्रिपरेशन आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काटेकोरपणे त्याचं नियोजन करून आम्ही केलं जातं. त्यांचं ट्रेनिंग प्रोग्राम, त्यांचं डाएट, कारण वेट कॅटेगरी असल्यामुळे त्यांचं वजनाचंही अतिशय चांगल्या पद्धतीनं बारकाईनं त्याचा आम्हाला नियोजन करावं लागतं. आणि त्याचबरोबर वजनाबरोबरच त्यांचा परफॉर्मन्सही चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे जे आमचे सायंटिफिक प्रोग्राम आहेत त्याच्यानुसार आम्ही त्यांची तयारी करून घेतो.
0: अच्छा, मग प्रशिक्षक म्हणून तुम्ही किती वर्ष झालं काम करताय?
1: मी 2008 पासून म्हणजे 2007 आणि 2008 या दरम्यान मी नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पटियाला पंजाब येथे कोचिंग डिप्लोमा कोर्स केला. त्याच्यामध्ये ए ग्रेड आणि बेस्ट स्टुडंट आहे मी. त्यानंतर मी 2008 पासून मी सध्यापर्यंत कोचिंग करतो आणि त्याच्यामध्ये अजून मी कॅडेट एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड चॅम्पियनशिप, त्याचबरोबर गेल्या वर्षी 2018 मध्ये झालेल्या युथ ऑलिम्पिक गेम्समध्ये मी सुद्धा कोच म्हणून तिथं कार्य केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा अनुभव मला त्याच्या पाठीमागे होताच निश्चित. आणि त्याच्यातून पुढे अजूनपर्यंत मी कोचिंग करतो.
0: छान. मग हे जे ज्युनियर एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप झाली त्याच्यामध्ये किती स्पर्धक होते, म्हणजे किती लोकांची टीम होती?
1: ह्या स्पर्धेमध्ये जी आमची इंडिया टीम होती त्याच्यामध्ये 4 वेट कॅटेगरीच्या मुली, त्याचबरोबर आम्ही 2 कोच आणि 1 लेडीज कोच, त्याचबरोबर 1 फिजिओ, अशा पद्धतीने आम्ही 14 जणांचा संघ होता.
0: मग तो संघ इकडून कुठं गेला?
1: थायलंड येथील चुनबुरी या ठिकाणी होते कॉम्पिटिशन. हा, मग तिथं गेल्यानंतर मग प्रत्येक ग्रीको रोमन, फ्री स्टाईल आणि वुमेन रेसलिंग अशा 3 वेट वेगवेगळे गट असतात. हा, मग त्याच्यामध्ये सर्वसाधारण मी म्हणजे सांगायचं म्हणलं तर ग्रीको रोमन आणि फ्री स्टाईल हा जरा थोडा मला हे सांगावं लागेल बद्दल फरक त्याच्यामधील. मेन म्हणजे ग्रीको रोमन ही स्टाईल आहे ते कमरेपासून वरती ग्रीप घेऊन आपण टेक्निक करायचे असतात. आणि फ्री स्टाईलमध्ये आपण पूर्ण बॉडी आपण यूज करून आपण टेक्निक करू शकतो. त्याच्यामध्ये हा मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. मुलींचा हा गट आहे तो फ्री स्टाईलमध्येच खेळला जातो.
0: अच्छा.
1: हा, मग त्याच्यानंतर आमचं तिथं कॉम्पिटिशन हे घेतलं, जवळजवळ 13 ते 14 देशाचा सहभाग त्या ह्याच्या स्पर्धेमध्ये होता.
0: मग यामध्ये म्हणजे ज्युनियर मुली फक्त याच्यामध्ये होत्या, तर म्हणजे किती वयोगटातल्या मुलींचा गट होता तो?
1: ज्युनियर म्हणजे 20 वर्षाच्या आतील मुली.
0: ओके.
1: कॅडेट हा 17 वर्षाच्या आतील मुलींचा हे असतो गट, त्यानंतर ज्युनियर हा 20 वर्षाच्या आतील आणि सिनियर मग 20 वर्षाच्या नंतर वरती जे असतील त्यांचा सिनियर गट केला जातो.
0: मग त्यांचं वजन तरी किती असावं?
1: वजन गट हे जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीनं कॅडेट, ज्युनियर आणि सिनियर आणि ऑलिम्पिक या प्रत्येकासाठी एक स्टँडर्ड वेट कॅटेगरी ठरवलेली असते. त्यानुसारच संपूर्ण जगभर या वेट कॅटेगरीमध्येच कुस्ती खेळवली जाते आणि त्यातूनच प्रत्येक देशाचा निवडलेला संघ हा वरती जात असतो. त्याच्यामुळे अगोदरच एक आमचं रूल बुकनुसार त्याच्यानुसारच प्रत्येकाची वेट कॅटेगरी ठरवून त्या तो वजनामध्ये आम्ही तयारी करून घेतो.
0: मग आतापर्यंत तुम्ही रेसलिंग कोच म्हणूनच काम केलं?
1: हा होय, याच्या अगोदर मी प्लेअर म्हणून कुस्ती खेळत होतो 2007 पर्यंत. त्यानंतर मग मी कोच म्हणून कार्यरत.
0: ओके, मग आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या देशांमध्ये खेळून आलात?
1: आतापर्यंत मी उझबेकिस्तानमध्ये एक कॅडेट एशियन चॅम्पियनशिप झालेल्या, त्यानंतर क्रोएशियामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप झालेले, त्यानंतर आता थायलंडमध्ये हे ज्युनियरचे झालेले, त्यानंतर बोस्निया या देशामध्ये युरोपमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप होत्या, आणि त्याच्या अगोदर गेल्या वर्षी 2018 सप्टेंबरमध्ये युथ ऑलिम्पिक गेम्स अर्जेंटिनामध्ये झालेले, तिथे मी कोच म्हणून कार्य केलेलं आहे.
0: मग तुम्हाला काय वाटतंय आतापर्यंतच्या तुमच्या प्रवासामध्ये सगळ्यात चांगला परफॉर्मन्स तुमचा कोणता होता?
1: प्रत्येक स्पर्धा ही आमच्यासाठी म्हणजे एक वेगळे चॅलेंजेस असते आणि त्याच्यासाठी आम्ही एक चांगले चॅलेंज म्हणूनच आम्ही त्याच्याकडे पाहत असतो, एक अपॉर्च्युनिटी असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक देशासाठी ज्या वेळेला आम्ही देशाचा तिरंगा घेऊन जागतिक स्पर्धेमध्ये उतरतो त्यावेळेला निश्चितच प्रत्येक स्पर्धा ही आमच्यासाठी एक नवीन चॅलेंज किंवा एक ऑपॉर्च्युनिटी म्हणूनच असते. तरी प्रत्येक स्पर्धा जी आहे आम्हाला अनुभव देऊन जाते, पण या स्पर्धेबरोबरच जी युथ ऑलिम्पिक गेम्स ही जी स्पर्धा झाली ती माझ्यासाठी खरोखर महत्त्वाची म्हणजे वाटते, कारण ती 4 वर्षातून होणारी स्पर्धा होती.
0: ओके,
1: आणि त्याच्यातून फक्त पूर्ण देशातून फक्त 2 मुलींचीच सिलेक्शन झालेलं, त्याच्यामध्ये सगळे गट नसतात, त्याच्या अगोदर सिलेक्शन राऊंड असतात. मग ते एशियन चॅम्पियनशिपमध्ये फक्त 2 मुलींच्या निवड झाली होती आणि त्या मुलींचा कोच म्हणून मला जायची संधी मिळालेली. मला वाटतं महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून सुद्धा मी पहिलाच कोच म्हणून तिथं असेन की तिथं मला संधी मिळालेली.
0: अरे वा,
1: आणि तिथं अनेक देशातील गेम्स म्हटल्यानंतर सगळे गेम तिथं आम्हाला पाहायला मिळाले. तिथील वेगवेगळ्या देशाचे ट्रेनिंगचे टेक्निक्स किंवा त्यांचे जे ट्रेनिंग प्रोग्राम कशा पद्धतीने करतात, प्रिपरेशन कशा पद्धतीने करतात, याचा चांगला आम्हाला तिथं अनुभव मिळाला. तिथं
0: आणखीन काय नवीन शिकायला मिळालं तिथं जे बदल आपल्याला इथं इंडियामध्ये करावे लागतील?
1: निश्चितच अजूनही आपल्या इकडं जशा पद्धतीनं ट्रेनिंग प्रोग्राम, एक सायंटिफिक ट्रेनिंग प्रोग्राम आपण बनवतो आणि त्याच्याबरोबर असणारे जे लेटेस्ट इक्विपमेंट असतात बॉडी डेव्हलपमेंटसाठी किंवा परफॉर्मन्स एनहान्स करण्यासाठी, ते अजूनही आपल्याकडे थोडी कमतरता आहे असं वाटतं. त्याच्यासाठी जर आपण चांगल्या पद्धतीनं जर लक्ष दिलं तर आपला परफॉर्मन्स इतरांच्यापेक्षा निश्चितच चांगला होईल, याच्याबद्दल काही शंका नाही.
0: मग तुम्ही सुरुवातीपासून मुलींचाच गट निवडलात की मुलांनाही शिकवता?
1: कोर्स

0: जो आमचा असतो तो सगळ्यांच्यासाठी असतो, ग्रीक रोमन फ्री स्टाईल मुलींच्यासाठी.
1: ओके.
0: मी 2015 ज्या वेळेला कॅडेट एशियन चॅम्पियनशिप किंवा कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिपचा मी चीफ कोच म्हणूनच होतो त्यावेळेला, त्यावेळेला मी ग्रीक रोमनचा कोच म्हणून होतो. त्यानंतर 2017-18 आणि यावेळेला एक मुलींचा संघ माझ्याकडे देण्यात आला. त्याच्यामध्ये प्रत्येक असे वेगळे पण असं किंवा आम्हाला असं काही हे वाटत नाही, कारण ते आमचं प्रोफेशनल्स आहे.
1: म्हणजे तुम्हाला वरून दिलं जातं ही टीम तुम्ही शिकवा म्हणून.
0: भारतीय कुस्ती महासंघ हा कुस्तीची फेडरेशन म्हणजे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया.
1: ओके.
0: हा कुस्तीला कंट्रोल करत असतो.
1: बर.
0: त्याच्यानुसार हा संघ किंवा नॅशनल चॅम्पियनशिप किंवा हे सगळे ठरवलं जातं. कुठल्या कोचला कुठल्या टीमवरती कोच म्हणून प्रशिक्षक म्हणून नेमायचं ही पूर्णतः भारतीय कुस्ती संघाच्या आधिपत्याखाली असते.
1: अच्छा.
0: ते ज्यांना निवडलं जाते त्यांना त्या टीमवरती कोचिंग करण्याची संधी मिळते.
1: मग तुम्हाला स्वतःला पर्सनली अशा काही डिफिकल्टीज आल्यात की मुलींचा संघ हँडल करताना?
0: नाही, कारण आम्ही ज्या वेळेला आम्ही कोच म्हणून जातोय मुली असू दे किंवा मुलं असू देत, त्याच्यामध्ये फक्त आम्ही एक रेसलर म्हणूनच आम्ही त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाहत असतो आणि जे ट्रेनिंग असते त्याच्यामध्ये आम्ही जास्त असा जास्त असा काही फरक बदल करत नाही. काही गोष्टी असतात त्याच्यावरती आम्ही डिस्कस करून आम्ही हे करतो सॉल्व करतो, पण एक स्पोर्ट्स असल्यामुळे आम्ही त्याच्या ह्याच्यातून काही हे होत नाही, म्हणजे जे आहे ते फक्त परफॉर्मन्स आणि ऍज अ रेसलर ह्याच्यातूनच आम्ही त्यांच्याकडे ट्रेनिंग देत असतो.
1: मग एकापेक्षा जास्त जेव्हा मुलींना हँडल करायचं असेल त्यावेळी काही प्रॉब्लेम येतात किंवा कसं हँडल करता?
0: एका आता ज्या पद्धतीने प्रत्येक गटामध्ये आम्ही सांगितलं की एक एक मुली असते, पण त्यांच्यासाठी ट्रेनिंग पार्टनर म्हणून ही ती आवश्यकताच असते.
1: हो.
0: हा, त्याच्यामुळे जर ट्रेनिंग पार्टनर जर आम्हाला मिळाले तर ते आमच्यासाठी एक चांगले प्लस पॉईंटच असतो आणि आम्ही जास्तीत जास्त करून ज्या सेकंड थर्ड किंवा फोर्थ ज्या मुली असतील त्यांना सुद्धा आम्ही त्या कॅम्पमध्येच ट्रेनिंगसाठी ठेवलं जातं, जेणेकरून जे पुढं ज्यांची निवड झालेली आहे त्यांना चांगल्या पद्धतीनं त्याचं प्रिपरेशन करून घेता येते आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्यांना ट्रेनिंग देतो त्यावेळेला त्यांना वेगवेगळ्या डिफिकल्टी देऊन म्हणजे त्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती जी काही परफॉर्मन्स करण्यासाठी जी गरज असते वेगवेगळ्या पद्धतीतून ती करून घेण्यासाठी पार्टनरची निश्चितच आम्हाला गरज पडते, त्याच्यामुळे आम्ही ठेवतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला तेवढं काही डिफिकल्टी येत नसते.
1: सुरुवातीला कुस्ती म्हणजे फक्त गावांपुरती मर्यादित होती, म्हणजे गावातच कधीतरी तेही जत्रेला वगैरे ऑर्गनाइज करायचे, पण आता कुस्तीला एशियन गेम मध्ये सामील केलंय तर आता तुम्हाला कसं वाटतं? मग
0: ऍक्च्युअली मॅम कुस्ती हा अतिशय म्हणजे ज्या वेळेला 1896 ऑलिम्पिकची सुरुवात झाली आधुनिक ऑलिम्पिकची आणि त्या अगोदर सुद्धा हा कुस्ती हा प्रत्येक गेम्समध्ये त्याचा अविभाज्य घटक राहिलेला आहे, त्याच्यामुळे सुरुवातीपासून म्हणजे ऐतिहासिक आपल्या रामायण महाभारतापासून सुद्धा कुस्तीचे आपल्याला हे मिळते दाखले मिळतात, तिथून अजूनपर्यंत ही कुस्ती कंटिन्यू आहे आणि भारतीय कुस्ती ही प्रत्येक कॉम्पिटिशनमधून कुस्तीचा हा परफॉर्मन्स असा चांगल्या पद्धतीनं झालेला आहे, ज्या पद्धतीनं भारताला पहिलं ऑलिम्पिकचं मेडल वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल ज्याने दिलं जे के डी जाधव ते सुद्धा कुस्तीमधूनच दिलेलं आहे, त्यानंतर आता सुशील कुमार, त्यानंतर योगेश्वर दत्त ही आहे, त्यानंतर मुलींच्यामध्ये साक्षी मलिक आहेत, त्यानंतर एशियन गेम्समध्ये म्हटल्यानंतर आता बजरंग पुनिया म्हणून आहेत जे आता स्टार हे, त्यानंतर विघ्नेश फोगाट आहेत, त्यानंतर अशा अनेक पूजा डंडा अशा अनेक खेळाडू जे आहेत ते चांगल्या पद्धतीनं करतात. महाराष्ट्रातील आपले जे सोनबा गोंगाणे आहेत तेही माझे स्टुडंट आहेत, तेही चांगल्या पद्धतीनं करतात, त्यानंतर राहुल आवारे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आता कार्य करत आहेत आणि येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये निश्चितच ते भारताला पदक मिळवून देतील अशी निश्चितच आम्हाला अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कंटिन्यू आहे, असा कुठलाही गेम्स नाही की ज्याच्यामध्ये कुस्तीला बाजूला काढला, त्याच्यामुळे ही सुरुवातीपासूनच कुस्ती हा खेळ त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक सांगायचं म्हणजे आपल्या बेळगावमधीलच किनी गावचे आपला विनायक दळवी यांनी सुद्धा एशियन गेम्समध्ये 2006 एशियन गेम्समध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे त्याच्यात
1: कुस्तीमध्ये. अच्छा. मग आता इतक्या वर्षापासून तुम्ही कुस्तीचे प्रशिक्षक म्हणूनच काम करताय, तर त्या टीममध्ये आपले कर्नाटकातील म्हणा किंवा महाराष्ट्रातील मुली किंवा लेडीज सहभागी आहेत का?
0: आता जी स्पर्धा झाली ज्युनियर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील किंवा कर्नाटकातील कोणी नव्हतं, पण अंडर आता कॅडेट स्पर्धा झाल्या कॅडेट एशियन चॅम्पियनशिप

0: प्रोग्राम आपण दिला पाहिजे.
1: अच्छा, मग या टीम मध्ये जास्त कुठल्या मुली होत्या तुमच्या टीम मध्ये ज्या आता स्पर्धा झाल्या?
0: त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हरियाणाच्या मुली होत्या, जवळजवळ सहा म्हणजे 10 पैकी 7 मुली त्या हरियाणाच्यातीलच होत्या. त्यानंतर मध्य प्रदेश मधील एक मुलगी होती, दिल्ली मधील 2 मुली होत्या.
1: म्हणजे आपल्या इकडचं कोणी नाहीये
0: सध्या तरी, सध्या नाही, पण इथून पुढे अपेक्षा आहे की इथून सुद्धा चांगल्या पद्धतीने मुली निघतील.
1: तुम्ही इकडचे आहात आता, तर इकडे अशा काही मुली इंटरेस्टेड तुम्हाला बघायला मिळाल्या का की ज्यांना कुस्तीमध्ये इंटरेस्ट आहे?
0: आहे. सध्या कसं आपला ग्रामीण भाग असल्यामुळे ज्या पद्धतीनं शहरी भागामध्ये जशा पद्धतीनं डेव्हलपमेंट झालं तशा पद्धतीनं अजून कुस्तीच्या मुलींच्या ह्याच्यामध्ये झालेलं नाही, पण सध्या त्याच्याकडे सुद्धा पाहण्याचा अनेकांचा आता पालकांचा दृष्टिकोन बदललेला आहे. बेळगावमध्येच आपल्या डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स हॉस्टेल जे आहे तिथं मुलींचा संघ आहे आणि तेही चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करत आहेत. आणि ग्रामीण भागातील ज्या आता मुली आता तुम्ही ज्या अशापर्यंत सांगितलं शालेय स्पर्धातून त्यांना एक निश्चितच त्यांना संधी मिळत आहे आणि येणाऱ्या ह्याच्यातून ते त्यांना जर व्यवस्थित ट्रेनिंग जर त्यांना मिळालं तर तेही अशा पद्धतीनं किंवा याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं ते परफॉर्म करू शकतात.
1: मग कुस्तीमध्ये बिझनेस होऊ नये यासाठी काय सांगाल?
0: कुस्तीमध्ये बिझनेस होऊ नये याच्यासाठी जर म्हटलं तर मॅडम, कुस्ती हा ॲक्च्युली प्रोफेशनल म्हणून जर पाहिलं तर आपण, तर बिझनेस ह्या दृष्टिकोन जर असेल तर प्रोफेशन जर म्हणून असेल तर बिझनेस निश्चितच होणार नाही. कारण आपण जे कुठलाही खेळ खेळतो तो देशाच्या प्राईडसाठीच म्हणूनच खेळत असतो आणि त्यावेळेला बाकी आपण पैसा किंवा बाकीच्या ह्या गोष्टी गौण ठरल्या जातात आणि देशाचा मान सन्मान वाढवणं हेच प्रत्येकाचं लक्ष राहते.
1: कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेते, ब्रेक नंतर पुन्हा आपण रामचंद्र पवार यांना ऐकणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, एकत्र वेणुधुनी 90.4 KLE कनेसो.
2: KLE शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
3: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
2: BPL कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
3: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
2: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
3: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
2: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
3: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
2: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
3: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
2: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
3: अधिक माहितीसाठी संपर्क करा
2: KLE शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
3: फोन नंबर 08312413777.
2: मोबाईल नंबर 8550887777.
1: छोट्याशा ब्रेक नंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE कनसू आणि आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक रामचंद्र पवार यांना. आता ज्या नुकत्याच स्पर्धा झाल्या त्यामध्ये तुम्हाला 1 सुवर्ण पदक आणि 4 ब्रॉन्झ पदक मिळवून सेकंड रनर अप झाली तुमची टीम, तर त्या टीमवरती तुम्ही कसं आणि कोणत्या पद्धतीनं काम केलं आणि किती वेळासाठी?
0: आम्ही ज्या पद्धतीनं 2 जूनपासून कॅम्प सुरुवात झाली त्याच्या अगोदरपासून म्हणजे आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम बनवलेला ज्याच्यातून एशियन चॅम्पियनशिपसाठी तयारी करायच्यासाठी अगोदर त्यांच्यासाठी फर्स्ट एक मोटर अबिलिटीज डेव्हलप करावं लागतात. त्याच्यामध्ये स्ट्रेंथ, स्पीड, त्यानंतर कोऑर्डिनेशन, त्यानंतर इंडुरन्स ह्या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी पूरक व्यायामातून त्यांना बनवलं जातं. त्याचबरोबर त्यांना टेक्निकल आणि टॅक्टिकली साऊंड करण्यासाठी म्हणून त्या तो प्रोग्राम आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल ठेवला जातो. त्याच्यामध्येच कॉम्पिटिशनच्या अगोदर आम्ही वेगवेगळ्या कॉम्पिटिशन म्हणजे अंतर्गत कॉम्पिटिशन आम्ही ठेवलं जातं. त्याच्यातून त्यांचे बाउट्स घेऊन त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन बाउटमधून आम्ही त्यांचे कोणत्या पद्धतीनं ते परफॉर्म करतात किंवा कुठल्या गोष्टीमध्ये त्यांना अजूनही प्रॉब्लेम आहे ते आम्ही नोट करून त्यानंतर पुढच्या सेशनमध्ये आम्ही त्यांना तो जे समस्या आहे ती दूर करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांना शारीरिक क्षमतेबरोबर त्यांना मेंटली एक मानसिकदृष्ट्यासुद्धा एक गंभीर बनवणं ते सुद्धा एक कोचचं एक चॅलेंज असते. कारण अनेक वेळा चांगल्या पद्धतीनं मेहनत करणारे खेळाडूसुद्धा जर मानसिकदृष्ट्या जर किंवा तेवढे जर चांगल्या पद्धतीनं स्ट्रॉंग नसतील तरीसुद्धा परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं येणं मुश्किल होतं. त्यामुळे शारीरिक क्षमतेबरोबरच त्यांचे सायकोलॉजिकली त्यांना फिट बनवणं त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त हे केलं. त्याच्यासाठी मेडिटेशन असेल, योगा असेल, त्याचबरोबर मोटिवेशनल स्पीच किंवा

0: व्हिडिओज किंवा याच्या अगोदर ज्या त्यांनी जे केलेले परफॉर्मन्स आहेत ते त्यांना आम्ही दाखवून त्यांना एक मोटिवेशन तयार केलं आणि त्यांच्यामध्ये खरोखरच यावेळेला जे खेळले ते खरोखरच ते एक इंटरनल मोटिवेशन त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं होते, कॉन्फिडन्स चांगला होता आणि आम्ही जे काही मेहनत केलेली त्यांच्यासाठी ती आम्हाला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती ज्या वेळेला बाउट खेळत होते त्यावेळेला आम्हाला पाहायला मिळालं, त्याचंसुद्धा आम्हाला समाधान होतं. कारण जे आम्ही शिकवतो आहे त्याचा जर ज्या वेळेला आम्हाला कॉम्पिटिशनमधूनच आम्हाला त्यांना फीडबॅक आम्हाला मिळत असतो आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहे.
1: छान.
0: हां, ज्या वेळेला आम्ही ट्रेनिंग घेत असतो त्यावेळेला मॅटवरती सर्व कोच तिथं असतात, फिजिओ पण असतात, कारण इंजुरीची सुद्धा काही वेळेला शक्यता असते. त्यामुळे ट्रेनिंग प्रोग्रामला सर्व कोच आणि फिजिओ त्याचबरोबर सर्व खेळाडू तिथं असतातच. ट्रेनिंग सर्वांनी एकत्र येऊनच ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही अगोदर बनवतो पण ज्या वेळेला आम्ही ट्रेनिंग घेतो त्यावेळेला एकत्र येऊनच त्याच्यावरती मेहनत करून बनवत असतो अनेकांना. कारण ज्या वेळेला आपण ट्रेनिंग मॅटवरती पूर्ण घेत असतो एका कोचला किंवा दोन कोचला प्रत्येकाकडे लक्ष देणं तेवढं शक्य होत नाही, त्याच्यामुळे जास्तीत जास्त कोचांना जास्तीत जास्त मुलांना कव्हर करण्यासाठी आम्हाला सर्वांची एकत्रित पद्धतीने कार्य करणं गरजेचं असतं त्यावेळेला.
1: आणि तुम्ही जसं मेडिटेशन म्हणा किंवा काही एक्सरसाइज असेल त्यांच्यासाठी मग ते तुम्ही शेड्यूल घालून देता त्यांना आणि मग त्यांचं त्यांनी करायचं असं असतं की तेही तुमच्या ऑब्झर्वेशन खाली होतं?
0: नाही, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कोचच्या ऑब्झर्वेशन खालीच केल्या.
1: ओके.
0: ट्रेनिंग त्यानंतर जिम असू देत किंवा त्यांचं मोटर अबिलिटीज डेव्हलपमेंटचं प्रोग्राम असू देत किंवा मेडिटेशन जसे कुठलंही असू देत त्याच्यामध्ये कोच हा मेन पार्ट आहेत. कोचच्या ऑब्झर्वेशन खालीच ह्या सर्व गोष्टी केल्या जातात कारण प्रत्येक मुलींची कॅपॅसिटी जी आहे मेंटल कॅपॅसिटी किंवा फिजिकली कॅपॅसिटी ती वेगवेगळ्या पद्धतीने असते आणि ते कोचला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार फिजिकली किंवा मेंटल लोड देणं ती ऍक्च्युली मला वाटते तीच खरी कोचिंगची मेन आर्ट असेल आणि त्यानुसार आम्हाला प्रत्येकाकडे तशा तशा पद्धतीने आम्हाला प्रोग्रामिंग देऊन त्यांच्याकडनं करून घ्यावं लागतं.
1: छान. मग आता यानंतर ऑगस्टमध्येही तुमच्या आता स्पर्धा होणार आहेत 12-18 या दरम्यान ज्युनियर जागतिक कुस्ती स्पर्धा यासाठी तुमची निवड झाली आहे. ज्या स्पर्धा आपण म्हणजे तुम्ही युरोपमध्ये खेळणार आहात तर त्याच्याबद्दल काय सांगाल, त्याचं सिलेक्शन कसं झालं?
0: त्याचं सिलेक्शन निश्चितच आता कालच 18 तारखेला त्याचे ट्रायल होती आणि त्याच्यामध्ये जे एशियन चॅम्पियनशिपमध्ये ज्या 5 मुली मेडलिस्ट आहेत त्यांना डायरेक्ट संधी देण्यात आलेली आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळण्यासाठी आणि जे 5 वेट कॅटेगरी राहिलेले आहेत त्यांची ट्रायल घेण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या 5 मुलींचं म्हणजे सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे टोटल त्या 10 मुली पुन्हा खेळल्या जातील. निश्चितच एशिया चॅम्पियनशिपपेक्षा वर्ल्ड चॅम्पियनशिप निश्चितच चॅलेंज त्याच्यापेक्षा मोठं असणारच आणि त्याच्यासाठी म्हणून आम्हाला या अगोदरच्या ज्या कॉम्पिटिशन झालेले असतात वर्ल्ड चॅम्पियनशिप त्यांचे व्हिडिओज अनालायसिस करून किंवा प्रत्येक वेगवेगळ्या देशाची एक एक ट्रेनिंग मेथोडॉलॉजी असते त्याच्यावरती आम्हाला कशा पद्धतीने काउंटर करावं लागेल ती स्ट्रॅटेजी आम्ही बनवून आतापासूनच सुरुवात करतो. त्याचबरोबर तेथील हवामान असेल त्याचेही एक थोडे चॅलेंज असते. त्याच्याचबरोबर त्यांचे वेट कॅटेगरी सेट करणं आणि तिथं जाऊन परफॉर्म करणं ते त्याच्यासाठी आम्ही वेगळ्या पद्धतीने आम्ही तयारी करतो. म्हणजे निश्चितच एशिया चॅम्पियनशिपमध्ये जी तयारी असेल ती निश्चितच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीने करून घ्यावी लागते.
1: बरोबर. तुम्ही जसं म्हटलं की हवामानाचाही विचार करावा लागतो त्याचप्रमाणे खाण्यापिण्याचाही विचार करावा लागत
0: असेल. कारण
1: आपण बाहेरच्या देशात जातो म्हणजे तिथलं खाणं वेगळं असणार आहे आणि त्यानुसार आपल्याला त्यांना द्यावं लागणार आहे.
0: निश्चितच खाण्यापिण्याचं म्हटल्यानंतर अनेक वेळा ज्या वेळेला जास्त करून आता जसं सांगितलं की हरियाणाच्या जास्त करून खेळाडू किंवा मुली तिथं आहेत जास्तीत जास्त मुली तर त्या व्हेजिटेरियन असतात आणि ज्या वेळेला आम्ही इंटरनॅशनल कॉम्पिटिशनला किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिपला जातो त्यावेळेला त्यांच्याकडे नॉनव्हेज जास्त असतं. त्यावेळेला यांची ज्या वेळेला त्यांनी खायला जातात त्यावेळेला त्यांना कमीत कमी लिमिटेड असे मेनू मिळतात जे व्हेज असतात त्याच्यामुळे हा थोडा डिफरन्स त्यांना आहे. काही वेळेला मग ते फ्रुट्स किंवा ज्यूस घेऊनच हे करत राहतात,
1: मॅनेज
0: करावं लागतं.
1: अच्छा, म्हणजे तेही चॅलेंजेस तुमच्या समोर येत
0: हो ते निश्चितच ते तर मोठं कारण डाएट जर चांगल्या पद्धतीने असेल तरच आपण चांगल्या पद्धतीने रिकव्हरी करून घेऊ शकतो शरीराची आणि ते परफॉर्म करू शकतो.
1: अच्छा, मग ह्या ज्या स्पर्धा आता येणाऱ्या आहेत म्हणजे ऑगस्टमध्ये ज्या होणाऱ्या आहेत त्या युरोपमध्ये होत आहेत, मग त्याचं प्रशिक्षण तुम्ही कुठं सुरू करताय?
0: जिथं म्हणजे मुलींचा संघ हा एसटीसी लखनौ इथंच केला जातो तयारी, त्याच्यामुळे जी काही तयारी असेल तिथं सिनियर असेल ज्युनियर असेल किंवा कॅडेट असेल त्या सर्वांची तयारी ही लखनऊ मध्येच घेतली जाते.
1: म्हणजे लखनऊ मध्ये होणार आहे.
0: हा हो.
1: बर, मग ह्याची सुरुवात तुम्ही म्हणजे ह्याच्या प्रॅक्टिसची म्हणा किंवा ह्याच्यावरती काम करायला कधीपासून सुरुवात करताय?
0: आता मी उद्याच चाललेलो आहे तिकडे, सोमवारपासून त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने आम्ही वर्कआउट ग्राउंडमध्ये करू. कारण त्याच्या अगोदर आम्हाला जे पेपर वर्क किंवा जे आम्हाला प्रोग्रामिंग बनवावं लागते ते आता आम्ही बनवलेलं आहे आणि सोमवारपासून तो प्रोग्राम चालू करू.
1: मग तुम्ही स्वतः एक प्रशिक्षक म्हणून जसं सांगितलं की 2007 पासून या क्षेत्राकडे वळलात, तर आतापर्यंत तुम्हाला काय फरक वाटतो कुस्तीमध्ये किंवा आणखीन काय बदल व्हायला हवेत?
0: निश्चितच, कारण मी माझं सुद्धा जे बॅकग्राऊंड आहे ते म्हणजे मातीतूनच मी आलेलो आहे. मांडेदुर्ग तालुका चंदगड येथील इथून मी आलेलो आहे. माझे वडीलच शिकवायचे. खेड्यामध्ये अजूनही आधुनिक पद्धतीच्या सुविधा नाहीत, पण त्यावेळेला आम्ही बाहेर जात होतो आणि खेळाडूंचे टेक्निक किंवा ते पाहूनच आम्ही शिकत होतो. पण त्यावेळेची कुस्तीनी आताच्या कुस्तीमध्ये निश्चितच बदल झालेला आहे. आणि जशाबद्दल सांगितलं की जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीनं वेळोवेळी त्याच्यामध्ये नियमामध्ये बदल केला जातो. त्याच्यामुळे असं नाही की या अगोदर 10 वर्षाच्या अगोदर किंवा 5 वर्षाच्या अगोदर जे नियम होते ते आताच आहेत. ज्या पद्धतीनं आता सांगितलं की जागतिक कुस्ती महासंघाच्या वतीनं ही कुस्तीची नियमावली वेळोवेळी चेंज केली जाते.
1: 12 ते 18 दरम्यान ज्या स्पर्धा होणार आहेत, ज्युनियर जागतिक कुस्ती स्पर्धा ज्या युरोपमध्ये होणार आहेत, त्यासाठी तुम्हाला आमच्या वेणुधोनीच्या पूर्ण टीमकडून शुभेच्छा आहेत. त्याच्यामध्येही तुम्हाला यश मिळावं आणि आणखीन एकदा तुम्ही आमच्या स्टुडिओला व्हिजिट करावी असं मी म्हणेन. पण आजच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: थँक्यू, धन्यवाद.
1: वेणुधोनी 90.4 FM KLE गणसूप ऐप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज़.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5252. 18 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.
0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: एकत्र राहताना त्या क्षणाव्यतिरिक्त स्पर्श होऊ शकण्याचे असे कितीतरी क्षण येतील, मग काय करायचं?
1: अगं, इच्छा असेल तर सगळ्यातून मार्ग निघेल, विश्वास हवा.
0: तो तर आहेच.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येथे
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।
2: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
3: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
2: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mr. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.
4: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಒಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448145030 ಹಾಗೂ 8123871607.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: बेळगावचा नवा माणाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले आलिशान वसाहत सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्हा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486 2 86.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraf and Jewelers today. Terms and conditions apply.
3: KLE ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ KLE ಸಂಗೀತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ಸಮೂಹ ಗಾಯನ ಸ್ಪರ್ಧೆ. ಪ್ರೌಢಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳು ಮತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಜನಪದ ಗೀತೆಗಳು. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 11 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಸಮಯ 9 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ KLE ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್, 300-seater ಹಾಲ್, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಹಾಗೂ 9916467993. ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.
0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून. स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.
2: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
3: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamonds.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: KLE ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ KLE ಸಂಗೀತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ಸಮೂಹ ಗಾಯನ ಸ್ಪರ್ಧೆ. ಪ್ರೌಢಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳು ಮತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಜನಪದ ಗೀತೆಗಳು. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 11 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಸಮಯ 9 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ KLE ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್, 300-seater ಹಾಲ್, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಹಾಗೂ 9916467993.
0: बेळगावचा नवा मानाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. केएलई विश्वविद्यालयाच्या केएलई स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून स्थळ आहे केएलई कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, जेएनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी

0: करणारे सहयोगी कर्मचारी,
1: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
0: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
1: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
0: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
1: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
0: अधिक माहितीसाठी संपर्क करा
1: केएलई शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, येळूर रोड, येळूर।
0: फोन नंबर 08312413777,
1: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550